0: Center 95.5. North South 95.6. East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळ बीट्स 9 ते 10 वाजतापर्यंत ओनली ऑन रेडिओ मनोरंजन तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत आणि रसिको आपलाच कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गिन्हांस निवड आपण केलेली आहे तर रसिक हो शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीचा कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पा चा जय जयकार करून

तर सिखो अपने टीम सुरुवात झालं आजचा आपला सकाळ पीचा कार्यक्रमाचा तर सिखो या वातावरण अगदी भक्तिमय करूया या पुढील अप्रतिम विठ्ठल गीतासह अंदर सिखो नाम स्मरणात शक्ती आहे श्रद्धेत समाधान आहे आणि प्रेमातच परमेश्वर आहे देवाच्या कृपेने तुमचा दिवस आनंद समाधान आणि यशाने भरून जावो हीच इच्छा आहे माझा तुम्हा सगळ्यांसाठी तर ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात विठू माज

रसिको अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सकाळ पीच कार्यक्रमाचा आणि रसिको जनी हलीच रेडिओ मनोरंजनवर ट्युनिंग केली आहे. तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक आवडत्या कार्यक्रमात सकाळ पीच 9 ते 10 वाजतापर्यंत ऑन ऑन रेडिओ मनोरंजन. रसिक व्याख्यान तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील अप्रतिम गीताची निवड आपण केलेली आहे सैरात झाला जी.

Trasiko, आज ईशानी विरापा फ्रॉम वाक्वा तिचा लग्न सोहळा है। त्रसिको प्रेमाच्या या नव्या प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा। तुमचा आयुष्य आनंदाने आणि समृद्धीने फुलत राहो हीच इच्छा है माझ्या तुम्हा साठी। त्रसिको डेडिकेशन कमिंग फ्रॉम विरापा फॅमिली ऑफ कात्रबोर्न।

तर सिखोया प्रेम भरल्या वातावरण आपण थोसर आहूया तर ऐकूया जिग्नेला पंख फुटले टेकन फ्रॉम द मूवी बबन.

रसिक हो केक शना था ता सात सा कार्यक्रम सब ना रही अन रसिक हो एमबीसी के अनुसार सुमारे दहमी दिराला कार्यक्रम सम्या साथी रसिक हो आम ची साथ अपन देत रहा कार्यक्रम आचा शिवत पर्यंत म्हणजे 10 वाजता पर्यंत आणि या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील कोळी गीतास निवड आपण केली आहे मी हाय कोळी

तरसिक या गाने ने दर्शिवत सा गाने असणार आजचा आपला सकाळ बीट कार्यक्रमाचा तरसिक स्टेशन स्टे कनेक्टेड 10 वाजता पर्यंत इतर

रसिक हो नाकाट नथ याद सगाने सतस आपन या कार्यक्रम संगता करिता होत तर पुन है एकदा आम जी साथ दिले बदल मनापासून अनेक अनेक धन्यवाद तर रसिक हो लवकर भेटू या तो पर्यंत आज्ञा सावी धन्यवाद नमस्कार व शुभ दिन

घनन घन झनन झनन झन झांझर बोले झनन झनन झन झनन झनन झन झांझर बोले बारी जानी रा प्यारी